तर सिखो अगदी गोरगो सुरुवात झालं आजचा आपला सरतरंग कार्यक्रमाचा. तर सिखो 2 वाजतापर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर नक्कीच साध्या 2 वाजतापर्यंत. आणि या क्षण तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे पुन्हा जिम्मा टिकम फ्रॉम द मूवी जिम्मा 2.

तर सिखोके शंकना ही कापन या अर्ध्या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर एक्झॅक्टली 10 मिनिटे राहिला कार्यक्रम संपण्यासाठी. तर 7 ते 2 वाजतापर्यंत.

तर सिखोया कोली किता सेतेच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतनो, शेरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोत्यांनो, या क्षणी ऐकूया अजय गोगावले यांचं सुमधुर आवाजात पुढचं गाणं. या गाण्याद्वारे श्रोत्यांनो अजय गोगावले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया. उद्या अजय गोगावले यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

माझ्या श्रोतनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठे जाऊ नका, ट्युनिंग करत राहा. या क्षणी परत एकदा जय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं. या गाण्याद्वारे परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोत्यांनो, गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतोय तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.